भाइला कहीँ वल्दाङ दाइ मितिले काय मितिले किन भाइ ने किर्सिङ ना बङ किर्सिङ भाइ इनाङ ना बरबत्ता ने कि कोइल आलाङ काय आला काय मितिला आर करुन मितिला जे लङ कोइया ना देङ आर करुन दाइ मितिल गले ते दुक इन बेलेङ जाबिर रोकोने रियाला जानबो जाबिर रोकोने रि ala janba aywa in aigis belenking asi in jabil belense abe long na brinjala ja na jola lan kim brinjala le karaba kareba lo ku walgal lela wal arberi alan kim brinjala ji tiba ke pilpilam bang uja na jabil ijingi al qurrai al dakiri al tulay alang ari tok akriba nes king pelplan king bringala jitifia ila ungi na dangwo imitilisis l abailon na king otaja king pelplaja na king aniga din dem alingiti alan dem ka kirei alan jabel ka kirei ningal nombal jabel hoy yang inan tulay marang dai mitil mal badal lim brinjala le kera na na pilpilale lala ina laivo in brinjala na pilpilam mat kwage e din tabu inanja na jabel he jabel ka ine gel hi in jabel mat unse ai nama ilong gidinele aljain abo unse akwa na riya jamba azun uruwa jawel ari tokan jawo na aba uriya jamba na balance ese azalumba ba ilong neldin jawel rokonyai dobi dobon undul na mai gisi iri doiti